हेलो अनुरोध आपण मानको मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध।

हेलो अनुरोध आपण मनको मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध

0: मिळगला, अरे मिळगला मिळगला, उरे
1: घेनो
0: मिळगला मिळगला जबा, अरे जबा मिळगला,
1: कोण कोण मिळगला घेनो कोण मिळगला
0: मिळगला जबा मिळगला, जहाक मु एते वर्ष धरी खोजी खोजी चालीथली से अद्भुत अलौकिक वस्तु मते आज मिळगला मिळगला जबा, हुररे
1: ज्ञानो ज्ञानो कोण तमे पाई गलो,
0: कहिबी कहिबी कोण पाइली तमे विश्वास करि परिबनी, मु एभळी गोटे अमृत रसर संधान पाइछि जहाक पीले मनुष्य 300 वर्ष पर्यंत बंची परिबो।
1: कोण तमे कहुजो मनुष्य 300 वर्ष
0: विश्वास होने ना, मु भी तो निजक विश्वास करि परु नहि, एभळी एक अद्भुत अलौकिक वस्तु पाइछि बोली मोर मत।